0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड. अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणे आवाज, ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद घ्या.

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका उर्दू कादंबरीवर आधारित होता. नंबर दोन, 1957 साली वयसी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मानवतावादी मानसशास्त्रावर आधारित होता. नंबर तीन, 1972 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो एका अभिनेत्रीच्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. तर आपण आज ऐकणार आहोत आजच्या भागात सारंगी या वाद्याबद्दल. मी डॉक्टर स्मिता सोने यांचं तसंच तुमच्या सगळ्यांचं स्वरसंध्याच्या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: ताई, या वाद्याविषयाची माहिती श्रोत्यांना द्याल का?
1: हो जरूर. सध्या आपण स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणजेच तंतुवाद्य यांचा अभ्यास करतोय. तंतुवाद्यांमध्ये तारांचा वापर करून संगीत वाजवलं जातं हे तर आपण मागच्या भागात ऐकलंच. एक तारी, चार तारांचा तानपुरा, सरस्वतीच्या हातातली वीणा, सतार अशी अनेक वाद्य आहेत ज्यांच्यामध्ये तारांचा वापर करून सुमधूर स्वरावली वाजवली जाते. या वाद्यांमध्ये बोटांचा किंवा नख्यांचा असा वापर करून तार छेडली जाते. पण काही वाद्य अशी आहेत जिथे बो किंवा धनुकली म्हणजेच गज हा तारांवर घासून स्वर काढले जातात. या प्रकारात सारंगी, व्हायोलिन, राबेका, चेलो, डबल बास अशी वाद्य येतात. म्हणजे आठवून पहा, मागच्या भागामध्ये आपण सतारीची माहिती घेतली होती ना, तेव्हा सतारीचा आवाज कसा येत होता? तर एकावेळी एक स्वर, म्हणजे त्यात सलगपणा नव्हता. आता आपण सारंगीचा जो तुकडा ऐकला त्याचा स्वर कसा सलग येत होतो आठवा? तर तो परिणाम आहे गज म्हणजेच बो नी सलग तार घासून सूर वाजवण्याचा. सारंगीची अजून माहिती तर आपण घेऊयाच, पण त्याच्या आधी एक गाणं ऐकूया का श्रोत्यांना?
0: नक्कीच ताई, आपल्या आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे होऊयात. त्याचा 1981 मध्ये एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते उमराव जान. हा चित्रपट 1905 सालच्या उमराव जान अदा या उर्दू कादंबरीवर आधारित होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्या गाण्यासाठी आशा भोसले यांना 29व्या नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये उत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले आहे. ह्या गाण्याचं शूटिंग हे लखनौ येथील नवाब वाजिद अली शाह झूलॉजिकल पार्कच्या बारादरीमध्ये चित्रित करण्यात आलं होतं. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. ऐकूयात उमराव जान या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: वा वा, सारंगीच्या साथीने गायलेलं हे गाणं अगदी प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतो. यातली अर्थता ऐकली ना श्रोते हो? आणि हेच सारंगी या वाद्याचं वैशिष्ट्य आहे बर का. सारंगी आली आहे लोकसंगीतामधनं. स्वर्गातले गंधर्व सारंगी वादन करत असल्याचा पुराण कथांमध्ये उल्लेखही आढळतो. पूर्वी नारळाची करवंटी, तारा, लाकडाची दांडी यांनी हे वाद्य बनवत असावेत. धातूचा शोध लागण्यापूर्वी मेलेल्या प्राण्यांच्या आतड्यांपासून चिवट तंतू काढून त्याचा सूर काढण्यासाठी वापर करत असावेत. लोकजीवनात हे वाद्य वाजवणारे लोक, कथा सांगणारे आणि त्यानिमित्त गावोगावी हिंडणारे असे असायचे बर का. आणि या वाद्याला दो तारा म्हणायचे, कारण पूर्वी याला दोनच तारा असत. गोष्टी सांगताना हे वाद्य साथीला घ्यायचे, कारण ते आजूबाजूला सहजपणे मिळणाऱ्या वस्तूंपासून बनवत असत. शिवाय वजन जास्त नसायचं, त्यामुळे फिरता फिरता वाजवू शकत असत. भारताच्या अनेक भागांमध्ये हाताने बनवलेलं या प्रकारचं वाद्य अजूनही असतं. अगदी खेडोपाडी अशी वाद्य अजूनही बनतात. हिमालयातील गावांमध्ये अगदी सिक्कीम नेपाळ पर्यंत हे वाद्य लोकसंगीतात असतंच. मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये बनलेलं कमैचा हे पण सारंगीच्या जवळ जाणारं वाद्य आहे. राजस्थानामध्ये कमैचा आणि रावण हत्ता या नावानी थोडंसं मोठं असं एक वाद्य बनतं, ज्याचा आवाज अगदी सारंगीसारखाच आहे. तर महाराष्ट्रामध्ये गावोगावी छोटी हातात घेऊन वाजवता येईल अशा प्रकारची दोतारी अगदी जत्रेत सुद्धा आपण बघितली असेल. याच्यावरनं मला आठवतंय ऋषी, दो आखे बारा हात मधलं ते गाणं लावता येईल का तुला?
1: हो नक्कीच. श्रोतो आता वेळ झाली आपल्या आजच्या भागाचं दुसरं गाणं ऐकायची. 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव

ते दो आखे बारह हात। हा चित्रपट मानवतावादी मानसशास्त्रावर आधारित होता। हा चित्रपट अजून एका गोष्टीसाठी लक्षात ठेवला जातो, ते म्हणजे लता मंगेशकर यांनी गायलेले आणि भरत व्यास यांनी लिहिलेलं ए मालिक तेरे बंदे हम या गाण्यासाठी। परंतु इथं आपण जे गाणं ऐकणार आहोत, ताईंनी आता वाद्याचं वर्णन केलं त्यालाच अनुसरून ते वाद्य वाजताना ज्या गाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल कदाचित, गाण्याचे बोल आहेत सैया झुटों का बड़ा सरताज निकला। ऐकूयात हे दो आखे बारह हात या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: वा, काय छान होतं हे गाणं. पण असं चालत चालत गाणाऱ्या कथाकारांनाच या वाद्याची भुरळ पडली असं मात्र नाही बरं का. जरा सुधारित होत होत सारंगींनी शास्त्रीय संगीतात प्रवेश केलाय. यावर रागदारी पण उत्तम प्रकारे वाजवली जाते. प्राचीन काळापासून सारंगीचा उल्लेख आढळत असला तरी हिचं आजचं स्वरूप जे आहे ते साधारण 16व्या शतकापासून अधिक अधिक सुधारत गेलेलं असं आहे. सारंगी वाजवण्यासाठी ज्या गजाचा वापर करतात त्याला स्वच्छ केलेले घोड्याचे केस लावलेले असतात. गज व्हायोलिनच्या गजापेक्षा जाड असतो बरं का. सारंगी हे वाद्य वृक्षांचं लाकूड पोखरून तयार करतात. साधारण 2 फूट लांबी असते. खालच्या बाजूला मंथान आणि वरच्या भागाला गळा असं नाव आहे. वरच्या भागाला प्रत्येक बाजूला खुंट्या असतात. प्राण्यांच्या शरीरातल्या आतड्यांपासून केलेल्या काही तारा आणि एक पितळी तार अशा तारा आधार स्वरासाठी असतात आणि रेझोनन्स ज्याला अनुध्वनी असं म्हणतात त्याच्यासाठी 15-20 तारा कधी कधी अगदी 30-40 तारा सुद्धा मुख्य तारांच्या खाली लावलेल्या असतात. बाजूला बसवलेल्या लहान खुंट्यांना या तारा पिळून ठेवतात. या तारा पितळी आणि पोलादी असून रागाला अनुसरून त्या स्वर सप्तकात लावतात.
1: ताई, तुम्ही इतके सुरेख माहिती श्रोत्यांना सांगताय तर आम्हाला सगळ्यांनाच अजूनही त्याच्याबद्दल ऐकायला निश्चित आवडेल. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूयात का श्रोत्यांना?
0: हो हो.
1: आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमातलं तिसरे गाणं ऐकायची. श्रोत, 1972 साली एक हिंदी चित्रपट यशस्वी झाला होता, त्याचे नाव होते पाकीजा. पाकीजा हा चित्रपट अभिनेत्री मीना कुमारी यांच्या हयातीत प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते या चित्रपटातले सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक गाणे आहे, जे गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेले होते. ह्या गाण्यामागचा आणखीन एक किस्सा होतो तुम्हाला, तर आता तुम्हाला सांगू इच्छितो की गुलाम मोहम्मद यांनी ह्या गाण्यात व्यवस्थित तंतोतंत प्रभाव येण्यासाठी या गाण्याचे जे मूळचे सारंगी वादक होते पंडित राम नारायण यांच्याकडून तब्बल 21 टेक करून घेतले होते. बघा किती महान लोक होती त्या काळची, इच्छित प्रवाह येण्यासाठी 21 टेक करून घेतले होते. ऐकूया हे सुरेख असं गाणं. गाण्याचे बोल आहेत चलते चलते यूही कोई पाकीजा या चित्रपटामधलं.

0: नमस्कार ऋषी, आज एकदम खास खास गाणी तू निवडलीस बर का। खरोखरच पूर्वी जवळजवळ सगळ्या नृत्यांमध्ये मुख्य कलाकारांच्या मागे बसलेल्या वाद्यवृंदात सारंगी वादक असायचेच, पण लोकगीतांमधली सारंगी तयार करायला अगदी सोपी होती। ती जशी शास्त्रीय संगीतात मुख्य वाद्य म्हणून पुढे पुढे येत गेली ना, तसं तसं तिचं स्वरूप थोडंसं किचकट होत गेलं बर का। याच्या आधी तिची माहिती ऐकताना आपल्याला हे लक्षात आलं असेलच, पुढे वाद्य तयार करायला जसं कठीण तसंच वाजवायलाही कठीण होत गेलं असावं, कारण आज सारंगी वाजवणारे अगदी मोजक्या प्रमाणात दिसतात। पण अजून पुढे जायच्या आधी असं एखादं गीत ऐकवता येईल का ज्यात सारंगीचा वापर मुख्य साथीचं वाद्य म्हणून केलाय?
1: नक्कीच ताई, अतिशय सुरेख गाणं आपण ऐकणार आहोत। श्रोतो, पुढे झाले आपल्या कार्यक्रमातलं शेवटचं गाणं ऐकायचे। श्रोतो, आता आपण जे गाणं ऐकणार आहोत हे गाणं एका लता सिंग गालिब या अल्बम मधलं हे पुढचं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे। ह्या गाण्यामागचा एक किस्सा आहे तो मी आता तुम्हाला सांगतो। श्रोतो, किस्सा असा आहे की ही गोष्ट साधारणतः 1969-70 सालची असेल। हे जे सारंगी वादक होते ते त्यावेळी राजकोटच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये काम करत होते। तिथे रेडिओवरती 5-6 दिवसाचा एक महोत्सव व्हायचा, त्यामध्ये जितके काही कोणी कलाकार असतील ते सगळे या 5-6 दिवसांमध्ये तिथे एकत्र यायचे। त्यामध्ये या सारंगी वादकांनी शोभा गुरटू यांच्याबरोबर सारंगी वाजवली, त्यावेळी किशोरताई पण तिथे हजर होत्या। या दोघींनी परत आल्यानंतर चर्चा केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या सारंगी वादकाला राजकोटमध्ये राहून का उपयोग नाही, त्याला मुंबईमध्ये यायला हवं। मग या दोघींनी लता दिदींकडे जाऊन लता दिदींना ही सगळी हकीकत सांगितली आणि लता दिदींना कळता क्षणी त्यांनी राजकोट स्टेशनच्या डायरेक्टरला आणि प्रोग्राम प्रोड्युसरला फोन लावला, त्यांना सांगितलं की आम्हाला ह्या सारंगी वादकाची मुंबईमध्ये आवश्यकता आहे। आणि अशा पद्धतीने त्या सारंगी वादकाची लता दिदींच्या सांगण्यावरून मुंबईमध्ये ट्रान्सफर करण्यात आली। ते सारंगी वादक मुंबईत आल्यानंतर पंडित हृदयराग मंगेशकर आणि लता दिदी यांनी एक अल्बम केला, त्याचं नाव होतं लता सिंग गालिब। ह्याच अल्बम मध्ये या सारंगी वादकाला संधी दिली गेली आणि ते सारंगी वादक होते उस्ताद सुलतान खान साहब। तर मग उस्ताद सुलतान खान साहब यांनी सारंगी ज्या गाण्यामध्ये वाजवली आहे त्यापैकी एक गाणं आता आपण ऐकणार आहोत। गाण्याचे बोल आहेत दर्द मिन्नत काश ई दवा। ऐकूयात एक सुरेखी गझल।

0: श्रोतो, अशीच आपण सारंगी ह्या वाद्या संदर्भातली माहिती आपण स्मिताताईंकडनं जाणून घेणार आहोत. आणि 1958 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याचे रुपांतर एका तमिळ नाटकामध्ये झाले आणि त्या नाटकाचे रुपांतर 1963 साली तमिळ चित्रपटामध्ये रुपांतर केले गेले. काय आहे त्याच्यासंदर्भातली माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत रहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुणेरी आवाज.
1: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM.
2: खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो, क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वसंध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, शंभर विश्रांतीला जायच्या आधी आपण ताईंकडनं या सारंगी ह्या वाद्याच्या विषयाची माहिती जाणून घेतली आणि आता पुढच्या टप्प्याकडे आपण आलेलो आपल्या कार्यक्रमाच्या, ते म्हणजे आपण आता ताईंकडनं जाणून घेणार आहोत म्युझिक थेरपीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी

0: या वाद्याचा वापर कसा केला जातो? तर स्मिताताई,
1: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती पण करून घ्यायला लागते. बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होणारे असतात आणि हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं किंवा स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. तसं सारंगी हे ते वाजवायला फारसं सोपं नसलेलं वाद्य, त्यामुळे शक्यतो क्लायंट सारंगी शिकण्याची इच्छा दाखवत नाहीत. पण ऐकण्यासाठी त्यांना खूप पर्याय उपलब्ध आहेत. पंडित रामनारायण आणि उस्ताद सुलतान खान ही दोन नावं प्रामुख्याने घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही, कारण यांनी सारंगीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. यांचं वादन श्रोत्यांच्या अगदी मनाला भिडतं बरं का आणि ताण हलका करायला मदत करतं. शास्त्रीय संगीतातली समयचक्र नावाची कल्पना आपण मागच्या भागात बघितली होती. या समयचक्राला धरून दिवसाच्या अगदी कुठल्याही वेळेचे राग सारंगीवरती आपल्याला ऐकायला मिळतात. सध्या आपण रात्रीच्या वेळेला ऐकला जाणारा राग यमन जो आहे त्याच्यात बांधलेलं हे आर्त गीत ऐकूया.
0: श्रोतो, पुढचं जे गाणं आपण ऐकणार आहोत ते यमन रागावर आधारित आहे. 1958 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते परवरीश. ह्या चित्रपटाचे पेट्रोल थान पिल्लया या तमिळ नाटकामध्ये रुपांतरित करण्यात आले होते आणि त्याच नाटकाचे रुपांतर 1963 साली प्रसिद्ध झालेल्या एका तमिळ चित्रपटामध्ये करण्यात आले होते. त्या तमिळ चित्रपटाचे नाव होते पार मांगले पार. आणि आता जे आपण गाणे ऐकणार आहोत त्याचा सुरुवातीचा सीन असा आहे की हिरो एका बैठकीवर पाठ मोरा बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये सारंगी वाद्य आहे आणि हिरो अर्थात राज कपूर. कदाचित तुमच्या लक्षात आलंच असेल गाण्याचे बोल आहेत आसू भरी ये जीवन की राह. ऐकूयात परवरीश या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: तोंडलेल्या भावना मोकळ्या करणारी ही दोन गंभीर मूडची गाणी आपण ऐकली. अनेक वेळेला मनामध्ये कोंडलेल्या व्यक्त न करता आलेल्या भावना या शरीराला पोखरतात आणि आजाराचं रूप घेतात. संगीताची जादू आहे की या तुंबलेल्या नकारात्मक भावना ते हळूवारपणे साफ करून देऊ शकतं. प्रेमात यश न आलेला हा माणूस आता मला विसरून जा असं म्हणताना स्वतःला इथून व्यक्त करतोय. अशाच आर्त धरतीचं अजून एक गाणं आपण ऐकूया.
1: श्रोतो, आता वेळ झाली आपल्या आजच्या भागातलं सहावं गाणं ऐकायची. 1958 साली वर्षी झालेला असा कोणता उर्दू चित्रपट होता जो विशेषतः अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गझल प्रकाराची गाणी आणि मधुर संगीतासाठी ओळखला जात होता? श्रोतो, 1958 साली एक उर्दू चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते अदालत. हा चित्रपट विशेषतः अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गझल प्रकारची गाणी आणि मधुर संगीतासाठी ओळखला जात होता. या चित्रपटातलं आता पुढचं गीत आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, ज्याचे बोल आहे यू हसर दोन के दाग. चला तर मग ऐकूयात अदालत या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ताई, आतापर्यंत आपण श्रोत्यांना जी काही तीन गाणी ऐकवली ती थोडीशी मला दरध्वनी वाटली. तर आजचं जे आपण सारंगी हे वाद्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अशीच दुःखी गाणी आहेत का?
1: नाही असं काही नाही. आता या वाद्यात सगळे भाव अगदी स्पष्टपणे व्यक्त करता येतात हे आपण जसं म्हणलो तसं समयचक्रानुसार सगळ्या प्रकारचे रागही याच्यात वाजतात. आता एखादं मस्त हलकं फुलकं गीत ऐकायचं का?
0: चालेल. श्रोत्यांना आता एका हलक्या फुलक्या गाण्याकडे घेऊन जाऊया. स्वतः 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचे नाव होते काश्मीर की कळी आणि ह्या चित्रपटाचा तेलगूमध्ये शृंगारा रामुडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. सगळ्यात आधी त्याची थोडीशी किस्सा तुम्हाला जाताना सांगतो की सगळ्यात आधी शंकर जयकिशन यांची संगीतकार म्हणून निवड करण्यात आली होती परंतु जेव्हा ओपी नय्यर यांनी त्यांच्या काही रचना शम्मी कपूर यांना ऐकायला लावल्या तेव्हा ओपी नय्यर यांना लगेचच चित्रपटाचे संगीतकार म्हणून निवडण्यात आले. पुढील गाणे जे आपण ऐकणार आहोत त्या गाण्याचे शूटिंग हे नेहरू पार्क श्रीनगर येथे झाले आहे आणि या चित्रपटामधून शर्मिला टागोर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कधीची श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत दिवाना हुआ बादल. चला तर मग ऐकूया काश्मीर की कळी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आता प्रेमातला विरह पहा ना, प्रियकर तिच्या चित्रात तिला शोधतोय आणि वाट बघताना तो विरह अगदी मधुरपणे सांगतोय. हा गोडवा सारंगीने किती सुरेख व्यक्त केलाय बघा.
1: त्यांनी आपल्याला आता जे एक्सप्लेन करून दिलं त्याच रिलेटेड आपल्या कार्यक्रमाचं हे 8 गाणं आम्ही तुम्हाला ऐकवतोय. 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मुघल सम्राट शहाजहानच्या ऐतिहासिक दंतकथेवर आधारित होता? श्रोतो 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं ताजमहाल. हा चित्रपट मुघल सम्राट शहाजहानच्या ऐतिहासिक दंतकथेवर आधारित होता. हा चित्रपट एक व्यावसायिक हिट चित्रपट होता, परंतु मुख्यतः हा त्याच्या फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या संगीतासाठी लक्षात ठेवला जातो. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत ते गाणे गायले आहे मोहम्मद रफी साहेबांनी आणि गाण्याचे बोल आहेत जो बात तुझमे है. चला तर मग ऐकूयात ताजमहल या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: हा सारंगीचा भाग त्याच्या संदर्भातली माहिती आणि ती म्युझिक थेरपीच्या पंटभूमी कशा पद्धतीने वापरली जाते याचं खूप छान पद्धतीने आपल्याला विश्लेषण करून ताईंनी सांगितलेलं आहे. आणि असंच आपण पुढच्या भागात सुद्धा आम्ही एका नवीन वाद्यासह तुम्हाला भेटायला येणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भातल्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यात तुम्ही अवश्य आमच्यापर्यंत पोहोचू शकता. ज्यांची प्रतिक्रिया आम्हाला चांगली वाटेल ती प्रतिक्रिया आम्ही रेडिओच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत ऐकू शकणार आहोत. आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर देतोय 7414999185. पुन्हा एकदा मोबाईल नंबर सांगतो 7414999185. श्रोतो स्वरसंध्या या मालिकेतली 70 ह्या वाद्यांची माहिती आमच्या एका श्रोत्यांनी ऐकली आणि त्या श्रोत्यांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवलेली आहे. त्या श्रोत्यांचे नाव आहे मनमोहन नागेश आंबेकर, हे शिवाजीनगर भागामध्ये राहतात. यांनी आपल्याला पाठवलेली प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत.
1: आपला स्वरसंध्या कार्यक्रम ऐकला, छान होता. त्यामध्ये गैड या सिनेमा बाबत तसेच सितार या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाबत माहिती समजली. अशाच वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम व्हावेत अशी विनंती आहे. धन्यवाद.
0: श्रोतो जाता जाता कार्यक्रमातलं शेवटचं गाणं तुमच्यासाठी सोडून जातं. अतिशय सुरेख गाणं आहे बूट पॉलिश या चित्रपटामधलं. थोडस विनोदी अंगाने जाणारं राग दरबारी मधलं हे गाणं तुमच्यासाठी सोडून चाललोय. गाण्याचे बोल आहेत लपक छपक. ऐकूयात हे कार्यक्रमाचं शेवटचं गाणं. पुढच्या भागात नवीन वाद्यासह आणि काही जुन्या हिंदी मराठी गाण्यांचं आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
2: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झ वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आपला विकास। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।
1: हृदय किया था गहराइयों में तरंगित उस निराकार निरंजन की भक्ति हमारे जीवन मन और कर्म को देती है नेकियों की शक्ति।

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली.

0: चांगला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: माझा विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं. जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
1: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अबॉब फिरकतं. त्याचसोबत
2: गावाची आठवण, मातीचं सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा, घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुणेरी आवाज 107.8, खुश रहो, खुशियां बांटो.

0: अहो ऐकलंत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी।
1: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडिओ पुणेरी आवाज। अब हम आपके

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर। या डोंगराचा एक अप्रतिम अद्भुत रहस्यमय निसर्गरम्य तसेच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती बरोबरच आज आपण याचा प्रवासही करणार आहोत। मित्रांनो, कालच्या रंगनवेच्या भागात भामगिरी डोंगराची आपण घेत असलेली माहिती अशीच पुढे चालू ठेवूया। कालच्या भागात आपण एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत हा ग्रंथ कशा प्रकारे लिहिला, तसेच एकनाथी भागवत हा मराठी ग्रंथ संस्कृतावर कशा प्रकारे विजय प्राप्त करून मानाने आपल्या महाराष्ट्रात परत आला आणि संत तुकाराम महाराज यांचे कशा प्रकारे वैकुंठ गमन झाले याचा इतिहास ऐकलेला आहे। आता त्याचाच पुढला भाग। यानंतर सुमारे 50 वर्षांनी आपले राहिलेले कार्य स्वतः तुकाराम महाराजांनी दृष्टांत देऊन संत श्रेष्ठ महीपती यांचा कालावधी होता 1667 ते 1790 यांना प्रेरणा देऊन त्यांच्यामार्फत त्यांच्या हाताने लिहून भक्ती विजय नावाचा ग्रंथ स्वतः श्री विठ्ठलाने येऊन परिपूर्ण करून दिला। संत श्रेष्ठ महीपती हे अहमदनगर जिल्ह्यातील तहराबाद येथे मुस्लिम जहागीरदाराकडे कारकून होते। त्यांचे नाव महीपती दादोबा कांबळे असे होते। त्यांची समाधी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तहराबाद येथे आहे। श्रोतनो, यानंतर भामगिरीवर जाण्याचा मार्ग बघूया। पुणे नगर रस्त्यावर तळेगाव पासून 11 किलोमीटर अंतरावर खालुंब्रे गाव आहे। या गावातून डाव्या बाजूचा रस्ता चाकण MIDC फेज 2 ला जातो। या रस्त्याने हुंडाईचा प्लॉट सावरदरी गाव या मार्गे 5 किलोमीटरवरील वसुली नाक्यावर पोहोचतो। वसुली हे गावाचे नाव आहे बरे का मित्रांनो। येथे डाव्या बाजूला शिंद भांबुर्ले गावाकडे जाणारा रस्ता पकडावा। नाक्यापासून भांबुर्ले 1.5 किलोमीटरवर आहे। भांबुर्ले गावातून उजव्या बाजूचा रस्ता 1 किलोमीटरवरील भामचंद्र माध्यमिक विद्यालयापर्यंत जावे। येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूच्या विद्यालयाच्या बाजूने कच्च्या रस्त्याने डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाता येते। डोंगराच्या पायथ्यापासून मळलेली वाट भामगिरीवर गेलेली आहे। श्रोत्यांनो, तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेपाशी भामगिरी डोंगराचा कातळकडा काटकोनात वळलेला आहे। गुहेच्या पायथ्याशी शिलालेख कोरलेला दगड पडलेला आहे आणि त्याच्या बाजूला दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती देखील आहे। गुहेची अंदाजे उंची 6 फूट असून ती आतल्या बाजूस उतरती आहे। गुहेची लांबी अंदाजे 10 फूट आणि 6 फूट रुंद आहे। गुहेत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर तुकाराम महाराजांची मूर्ती कोरलेली आहे। त्यांच्या हातावर विंचू आणि पाठीमागे साप आणि वाघ कोरलेले आहेत। गुहेच्या टोकाशी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे। या गुहेच्या बाजूला 3 फूट उंच आणि 6 फूट लांब अशी गुहा आहे। या गुहेत एक माणूस आरामात झोपू शकेल अशी जागा आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर। या डोंगराबद्दल आज आपण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती घेत याचा निसर्गरम्य प्रवासही करत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण भामगिरी डोंगरावर जाण्याचा मार्ग आणि संत तुकोबारा यांच्या ध्यान गुंफेचे वर्णन ऐकलेले आहे। आता पुढील टप्पा, ज्ञानेश्वर माऊलींनी तपश्चर्येचे स्थान कसे असावे याबद्दल अभंग लिहिलेले आहेत। भामगिरीच्या ध्यान गुंफेला हे वर्णन लागू पडते। तो अभंग असा आहे, बहुत करोति निःशब्द दाटन रिगे श्वापद शुक अन्न षटपद तेउते नाही। अर्थात तपश्चर्येच्या ठिकाणी शांतता असावी, श्वापदांचे येणे जाणे, पक्षी अर्थात पोपट आणि कीटक अर्थात भुंगे यांचा आवाज नसावा। आणि कही एक पहावे जे साधकही वसती हो आवे, आणि जनाचेनी पाय रवे मळे चिना। हे साधकांनी वसवलेले स्थान असावे, येथे सामान्य जनांचा वावर नसावा। तुकाराम महाराजांनी 15 दिवस भामगिरी डोंगरावर निर्वाणीचा संकल्प करून श्रीहरीवर ध्यान लावले। त्या काळात सर्प विंचू वाघ अंगाला झोंबू लागले, पण त्यांनी ध्यान सोडले नाही, आसनही मोडले नाही। शेवटी दिव्याच्या ज्योतीजवळ धरलेला कापूर ज्याप्रमाणे ज्योतीशी एकरूप होतो, तसा तुकारामांचा देह श्रीहरीशी एकरूप झाला, त्यांना साक्षात्कार झाला। त्याचे वर्णन तुकोबारायांनी अभंगातून केलेले आहे। 15 दिवसामाजी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार, भांबगिरी पाठारी वस्ती जाण केली, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी। निर्वाण

राणोनी आसन घातले, ज्ञान आरंभिले देवाजीचे, सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबिले, पिडूजे लागले सकळीक, दीपकी कर्पूर कैसा तो विराला, तैसा देह झाला तुका मने। भामगिरी डोंगर रांगा पूर्व पश्चिम पसरलेली आहे। या डोंगर रांगेच्या पश्चिमेला गेलेल्या फाट्याला त्याच्या तळातील नवलाख उंबरे नावाच्या गावामुळे नवलाख्या डोंगर असे नाव मिळालेले आहे। भामगिरी डोंगर दोन भागात विभागलेला असून पायथ्यापासून अर्ध्या उंचीपर्यंत गच्च झाडी आहेत। त्यावरील भागात डोंगराने अंदाजे 800 फुटी कातळ टोपी घातलेली आहे। या कातळात नैसर्गिक आणि कोरीव गुहा आहेत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे भामगिरी किंवा भामचंद्र डोंगर। इहा डोंगराबद्दल आज आपण ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती घेत याचा निसर्गरम्य प्रवासही करत आहोत। विश्रांतीपूर्वी आपण ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आणि भामगिरी पर्वतावर गुहेत बसून तुकारामांनी केलेला अभंग ऐकलेला आहे, तसेच भामगिरी पर्वताचे वर्णनही ऐकलेले आहेत। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आलेले आहोत। आता या टप्प्यात भामगिरी पर्वताचे पुढील वर्णन। श्रोत्यांनो, भामगिरीच्या पायथ्यापासून मळलेल्या वाटेने दाट झाडीतून अर्ध्या तासात आपण सपाटीवर येतो। येथे एका काळ्या दगडात बांधलेला समाधीचा चौथरा आहे। येथून 10 मिनिटात आपण कातळकड्यापाशी पोहोचतो। येथे थोड्याशा उंचीवर कातळात खोदलेलं एक टाकं आहे। टाक म्हणजे हौद बरं का श्रोत्यांनो? टाक्याच्या पुढे गुहा मंदिर आहे। कातळात कोरून काढलेल्या या मंदिराचे सभा मंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत। सभा मंडप 4 दगडी खांबांवर तोललेला आहे। सभा मंडपात नंदीची मूर्ती आहे। सभा मंडपाला लागूनच पाण्याचं टाकं खोदलेलं आहे। गाभाराच्या द्वारपट्टीवर गणपती कोरलेला आहे। गाभाऱ्यात शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती आहे। छतावर नक्षीकाम केलेलं आहे। मंदिर पाहून पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेलं अजून एक टाकं पाहावयास मिळतं। टाक्याच्या वरच्या बाजूला गुहा आहे। या गुहेत वारकरी संप्रदायाचा अभ्यास करणारी काही मुले राहतात। गुहेच्या पुढे एका झाडाखाली काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत। या झाडाजवळून एक पायवाट खालच्या बाजूला जाते। येथे एक पाण्याचं टाकं आणि गुहा आहे। ती पाहून परत झाडाजवळ येऊन कातळ भिंतीत कोरलेल्या पायऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या ध्यान गुंफेकडे जावे। श्रोत्यांनो, संसारात राहून व्यापार सांभाळून विठ्ठल भक्ती करणाऱ्या तुकाराम महाराजांना दैनंदिन व्यापातून ईश्वर भक्तीसाठी वेळ देता येत नसे। त्याची खंत त्यांनी अनेक अभंगांतून व्यक्त केलेली आहे। तुकाराम महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची। कसया गा मज घातिले संसारी, चित्त पायावरी नाही तुझ्या। किंवा मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एक पळ स्थिर नाही। अशा मनाच्या अवस्थेत तुकोबा रायांना भामगिरीवर जाऊन ध्यानधारणा करण्याची आज्ञा झाली। येथेच त्यांनी अनेक सुंदर आणि अजरामर अभंगांची रचना केली। त्यातील हा एक तुम्हाला नक्कीच माहीत असेल। तुकोबा महाराज लिहितात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती। येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत। आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी। कंठा कमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू। हरिकथा भोजन परवडी विस्तार, करुणी प्रकार सेवू रुची। तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी। श्रोत्यांनो, हा अजरामर अभंग आणि भामगिरीचे अप्रतिम नैसर्गिक लावण्य यांचे परस्पर संबंध ताबडतोब लक्षात येतात।

0: आपला विकास।
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

0: ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपला विकास। जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल। तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया। प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे। जनगणना 2027 आपली आहे। जनगणना आपली आहे।

0: आपला विकास.
1: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिफ्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवान.